0: साला नहीं
1: अम्मा
0: फिकर मत करो बेटी अवन कार्य मनसाई
1: रामोट नेलवंदन चेयदो
0: अदु वेंडु नल्ल अलागने एल्ला मनसलाई
1: अल्ल अम्मा पोवानो
0: इन्नु पोरपट्टिलेंगे आगे प्रश्न मोळे ट्रेन समयमाई अवळे इनी पिन शिवसेनकारोट्ल केसिन्टे वादम इन्नु तुडंगुक ഞാൻ അതങ്ങ് മറന്നുപോയി അവനെ പറ്റി നിങ്ങൾ ആരും ഒന്നും വിഷമിക്കണ്ട എല്ലാം ഞാൻ ശരിയാക്കിയിട്ടുണ്ട്
2: ദാമോദര നിക്കണോടാ
3: അതോ ലോക ദാമോദര നിന്നെ